0: क्लास तुमको वा भी
1: तीम ने रसोम नि इसा तापका लु ते मंदीकेल ते तापका ते मंदीकेल तापका ते मंदीके ने वाले फितु नपा न कानो रन छमा इता फाउला ने मिचा वचले जीर का पोका रन सारे नाम ले उल इसा न लव सो ओजोम कॉम्प्लेक्स सो फिला आरम बे फा मिसा छउता का मिचो यात का पोका उ ते सामे फाउला ने ताल बे फितु नपा न कानो सो वे अमान ले तेले स्टार्स पति मान ले वे जिरामान तो कोनी पिन पिच हेसन नि तार नि याम नुलाना amin'ny amahanan'le olana radele stage fa ijiroka poka ve nyvaaolana tokony mandinika mihitsy malagasy manolohana zay zava-misy amin'izao ohatsy anaiky atao fitaovana eto sero amin'ny tadiavana tombontsosy hoe deradera hoe manao manasoa ny vahoaka zay fanomezana toy jiro to fa tokony tonga saina le malagasy manolohana zay zava-misy satria zany ve nitandry zareo amahanany olona ny jiramany zao hoe
0: Sauta tumbukula, sauta tumbukuvavi.